होए जे को मन जाने मन कोए। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावें दुर्गा मान पंचे सुहे दर राजान पंचा का गुरु त्यान जी को कहे करे विचार करते का करण नाही सुमार दौल धर्म दया का पूत संतोख था प्रख्या जन सूत जी को बुझे हो वस जार तबलै उपर किता पार धरती होर पर होर होर तिसते पार तलै कवन जोर जी जात रंगा के नाव सबना लिखया बुढ़ी कलाम ਇਹ ਲੇਖਾ ਲਿਖ ਜਾਣੇ ਕੋਏ ਲੇਖਾ ਲਿਖਿਆ ਕੀਤਾ ਹੋਏ ਕੀਤਾ ਤਾਣ ਸਵਾਲ ਰੂਪ ਕੀਤੀ ਦਾਤ ਜਾਣੇ ਕੌਣ ਕੂਤ ਕੀਤਾ ਵਸਾਓ ਏਕੋ ਗਵਾਓ ਦਿਸਦੇ ਹੋਏ ਲੱਖ ਦਰੀਆਓ।